मर जाओ। आखण औखा साचा नाओ, साचे नाम की लागे भूख, पुत भूख खाए चलियह दुख। सो क्यों विसरै मेरी माए, साचा साहेब साचा नाए। रहाओ साचे नाम की तिल वड्याई, आख थके कीमत नहीं पाई। जे सब

सहस बाहौ माधव कीट मह खासा हर नाखश ले नख हो बेधासा दैत संगारे बिन भगत अभ्यासा जरासंद काल